वाह साईं वाह, वाह साईं वाह, ॾाढो भलो गानो जेको तव्हां इंजॉय कयो पियो. हुन खां अलावा अगरि तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करणु चाहियो था त बेशक इस्तेमालु कयो बाबा. तव्हांजे ख़ूबसूरती खे वधाइण जे लाइ ई तयारु कई वई आहे डी स्किन ब्यूटी क्रीम. की त तव्हांखे बिल्कुलु ख़बर आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम हिकु मेडिकेटेड फार्मूलो आहे ऐं जेको तव्हांजी हर स्किन ते सूट कंदो आहे. ख़ासि करे जंहिंजी स्किन सेंसिटिव आहे न, त हू त बिल्कुलु लॻाए तव्हांजी हर स्किन ते सूट कंदो, भले सेंसिटिव हुजे, नॉर्मल हुजे, कॉम्बिनेशन टाइप हुजे, जहिड़ी बि स्किन तव्हांजी आहे, तव्हां हर स्किन ते डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करे सघो था. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका डॉक्टर जी निगरानी में तयार थी वई आहे. उन खां अलावा डी स्किन जो फेस वॉश अगरि तव्हांखे ॿुधायो वञे त डी स्किन जो फेस वॉश जेको आहे जनाब, ही बि ॾाढी प्रीमियम क्वालिटी जो फेस वॉश अथव. अगरि तव्हां कोई सुठो फेस वॉश लॻाइणु चाहियो था त तव्हां वटि डी स्किन जो फेस वॉश मौजूदु आहे जेको हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयार थियल आहे. उन खां अलावा जॾहिं तव्हां डी स्किन जो फेस वॉश इस्तेमालु करणु स्टार्ट कंदा त तव्हांखे महसूसु थींदो बाबा तव्हांजी स्किन मॉइस्चराइज रहणु शुरू थी वई आहे, तव्हांजी स्किन क्लीन रहे थी, तव्हांजी स्किन हाइड्रेट बि रहे थी. सो ही सभु क्वालिटीज़ आहिनि जेके डी स्किन फेस वॉश जे अंदरि मौजूदु आहिनि. जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त बाबा वाक़ई दम त आहे प्रोडक्ट में. सो डी स्किन फेस वॉश हुजे ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम हुजे, वाह वाह, पोइ त वाह वाह थी वेंदी. भई मंज़ूर सकरानी जे गाने जी न मतिलब ॻाल्हि ई अलॻि आहे, ॾाढा मस्तु गाना अथसि वाई बेड़ी अथसि जो वाह वाह ॿुधी करे मज़ो अची वेंदो आहे. मां कोशिशि कंदी आहियां भला भला गाना तव्हांखे ॿुधायूं.

दुनिया तो सही गाल आवे से ओके जी डाडो भलो गानो जको तमा बुधो पया ए असा स गड यहां पर मौजूद है अस्सलाम वालेकुम बाजी खुश आयो ठीक आयो गंबट शरीफ का अली हैदर मरी अल्लाह दायो मरी शो नाइस जबरदस्त लाजवाब आहे डाइन ड्रामे जो गानो हलायो बरना के तमाशा थोड़ो पहिरां फरमाइश कयो आ जरूर हलायो आ हाणे तव्हां जी जेको आहे न फरमाइश बि लेट पहुती आहे असां जे प्रोग्राम जो लास्ट ट्रैक जेको आहे न उहो बि हली चुको आहे प्रोग्राम जे अंदरि सो थैंक यू सो मच तव्हां सां गॾु मौजूदु आहे तव्हांजो गानो वरी इनशाला तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदासीं ठीकु आहे सो थैंक यू तव्हां असांखे गंबट खां जॉइन कयो आहे ऐं गंबट में बि तव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम आराम सां मिली वेंदी सो तव्हां वञो मालूमात वठो ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम परचेस कयो डी स्किन ब्यूटी क्रीम नथी मिले त तव्हांखे जेको नंबर ॿुधायो वञे थो प्रोग्राम जे अंदरि हुन नंबर ते तव्हां राबितो कंदा रहो जीअं तव्हांजे एरिया में बि अवेलेबल थी वञनि अवेलेबल थींदा त तव्हांखे आसानी थी वेंदी बाबा वठण में सो वठो परचेस कयो इस्तेमाल कयो ऐं सुहिणा सुहिणा थी वञो

0: मिलण जो रिलेशन बंदि हूंदो, इंसान खे तकलीफ़ हूंदी, त हुनखे पंहिंजे हिसाब सां उहो ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि प्रोग्राम में। कॉल जी तरफ़ वेंदासीं, हिकु ॿियो कॉलर आहे, ॾिसो किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम
0: अस्सलाम। केरु सां पियो ॻाल्हायां दा? जी जी अदा, हुकुम कयो, छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां? जेको मिसाल कंहिंखे उजरी वारो जेको हूंदो आहे न, असीं इंसान जेको आहे सो इंसान खे उजरी न आहे हूंदी, हुनखे आफ़री न आहे चइबो। आफ़री ॿी कंहिं शइ खे थी सघे थी या कीअं? हा बिल्कुलु, माना बदहज़्मो, पेट भरियल, या जेकी शइ खात वरी हाज़मो नथो थिए, वज़न पेट ते, वज़न सीने ते, वज़न जलन हूंदी, मादे जो मसलो। हा बिल्कुलु, तव्हां सां मादे जो मसलो हूंदो। ॿियो छा ॾिसो, माना जिस्म में सूर आहे, बस थकावट ई थकावट, तव्हां चवंदो बसि उथो ई न, सुता पिया हुजनि। हलो माशाल्लाह, एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी डॉक्टर साहिबु, तव्हां साईं जो सुवाल सम्झी विया हूंदो।
2: जिसे बिल्कुलु भाउ, जेके आफ़री जी ॻाल्हि करे थो, पेट ते भर्थी वग़ैरह ब्लूमिंग चवंदा आहियूं, त उहो थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां उनजा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। बज़ाहिरी माण्हू खे शायदि ईअं ई लॻंदो आहे त असांखे हीअ तकलीफ़, लेकिन जेकी बि अहिड़ी का बि तकलीफ़ थिए थी त ज़ाहिरी आहे उहा कंहिं बीमारियुनि जी अलामत हूंदी आहे। हाणे उनजो कहिड़ी बीमारी थी सघे थी, उहो जॾहिं साम्हूं ईंदो, उनखे डाइग्नोस कंदा आहियूं, उनजी हिस्ट्री वठिबी आहे त उनजे ख़ानदान में कॾहिं कंहिंखे लिवर प्रॉब्लम त आहे या न आहे, कंहिंखे अल्सर रही आहे न आहे, एच पैलोरी हूंदी आहे, कंहिंखे ॿिया पेट जा मसाला हूंदा आहिनि, उहो जॾहिं पेशंट साम्हूं ईंदो आहे त पोइ जेको
0: आहे ख़बर पवंदी आहे।
2: अहिड़े तरीक़े सां जेको अॼुकल्ह जी बेवक़्तु खाइणु हूंदो आहे, बाज़ारू घणो खाधो हूंदो आहे, उनजे
0: करे बि माण्हू इस्तेमालु करे थो, उन जे करे बि थींदो आहे।
2: चांहि जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे,
0: सुबुह सां चांहि पियो बग़ैर कंहिं नाश्ते वग़ैरह
2: नाश्ते जे,
0: तॾहिं बि थींदो आहे
2: तरीक़े। या स्मोकिंग जेको आहे सो माण्हू घणी करे थो, या टेंशन माण्हू घणी वठे थो, या निंड माण्हू जी घटि थिए थी, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। इन जे लाइ असांखे इहो ई ॾिसंदासीं त मुकमल ट्रीटमेंट जे लाइ
0: होम्योपैथिक
2: ट्रीटमेंट कराइनि, रूबरू ॾेखारनि। फ़िलहालु जीअं जाण आहे, या सौंफ, जीरो, अदद चमची रोज़ानो रात जो
0: भरियल। साईं, मां ऐं इहो साईं खे सजेस्ट कंदुसि, माफ़ु कजो, जो माना साईं विझो आहे एंगोरजन जो, सुबुह जो हलियो अचे ॾेखारे वञे, वधीक बहितर
2: आहे।
0: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। दुआएं, अलहमदुल्ला। आप साहब कौन सा बात करें भैया? जी जी भाई, सिंधी में ॻाल्हायो भले।
3: अच्छा जी, सर इहे थोरो पेशाब जो थोरो मसलो आहे, माना मां कमु कंदो आहियां जॻहियुनि जो सर।
0: जी जी दादा,
3: पोइ माना पाणी मिसाल ॿ लीटर पीअंदा त पोइ माना अधु लीटर पेशाब थो हुजे।
0: सही।
3: हा, जलन वग़ैरह बि न आहे, माना पेशाब माना बिल्कुलु घटि पियो
0: हुजे। पेशाब घटि थो हुजे माना?
3: जी जी।
0: पाणी घणो था पियो, पेशाब घटि थो अचे, ईअं था चओ? गर्मी में त पाणी ज़्यादा इस्तेमालु ई करणु घुरिजे, तव्हांखे ज़रूरत बि घणी आहे इस्तेमालु करण जी। हू तव्हांखे गुर्दे वग़ैरह जो या मसाने जो को अहिड़ो मसलो त कोन्हे, या कंहिं ॿी की तकलीफ़ त न आहे? को बि इशू न आहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? अच्छा, पंजटीह साल, माशाल्लाह, यंग आहियो। ॿुधो, एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी साईं, डॉक्टर साहिबु।
2: जीअं बिल्कुलु, देखे ई चवंदासीं त रूबरू ॾेखारनि त वधीक बहितरु आहे। हिकु त जेकॾहिं पंहिंजो अल्ट्रासाउंड उन्हनि जो थियलु आहे त उहो खणी ऐं रूबरू ॾेखारे वञनि त ज़्यादा बहितरु हूंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो देखे इहो ॾिसंदासीं त जीअं मां खीरे वंगे जी ॻाल्हि कई त सुबुह जो नेराणे जेको आहे सो ग्रेंड करे खल समेत ऐं उहो जूस उनजो पीअनि, इनशा अल्ला ताला उन सां बि काफ़ी जेको आहे सो अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं पाणी ज़्यादा पीअनि, कची लस्सी करे जेको आहे सो पीअनि, या उन में जेको आहे सो लीमे जो पाणी हूंदो आहे, लीमे जो जूस ऐं पाणी जेको आहे सो मिक्स करे ऐं वांगो जेको आहे उहो पीअनि। इनशाला ताला इहे शयूं हूंदियूं आहिनि जिन सां जेको आहे सो वधीक फस्ट एड जे हिसाब सां फ़र्क़ु पवंदो आहे। बाक़ी अदरवाइज़ जेकी डाइग्नोस जे लाइ मां ॻाल्हि कई त अल्ट्रासाउंड थियलु हूंदो आहे त उन में ख़बर पवंदी आहे त किडनीज़ में छा प्रॉब्लम आहे, त उन हवाले सां जेको आहे सो बहितर इलाज थी सघंदो आहे। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि चई मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। कॉलनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। कॾहिं बि तव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हलो, वालेकुम अस्सलाम जी। मुंहिंजो साईं आवाज़ कटिजे पियो तव्हांजो अदा।
3: ड्यूटी हूंदी आहे, हिन में पंहिंजो 8 कलाक ड्यूटी कंदा आहियूं रोड ते,
0: हुनजे
3: करे पंहिंजो वॉक वग़ैरह थी कान सघे, टाइम अप थी वञे।
0: मुनासिब वज़न आहे यार, तव्हांखे अलाए जो महसूस थिए थो? घणी हाइट आहे तव्हांजी?
2: मिसाल ॻाल्हि जो तकलीफ़ महसूसु थिए थी त जीअं चांवर आहे उहो रूटीन में हुनखे बंदि करिणो आहे, थधो पाणी जेको आहे सो बंदि करिणो आहे, नीम गरम पाणी सुबुह जो इस्तेमालु कनि, या ग्रीन टी जेको आहे सो उनमें लीमो विझी ऐं उहो इस्तेमालु करे इनशा ताला उन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त जेके बि अहिड़ियूं जेके सब्जियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे करिणो आहे, गोश्त वग़ैरह बंदि करिणो आहे। ऐं वाक जे हवाले सां ज़ाहिर आहे जेकॾहिं तकलीफ़ महसूसु थिए थी त वाक हुनजे लाइ मुफ़ीद हूंदी आहे, वाक करणु तमामु ज़रूरी आहे। अदरवाइज़ उनजी मेडिसिन्स हूंदी आहे, भलो रूबरू ॾेखारींदो त वधीक बहितर रहंदोसि।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि चई मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, 30 साल तजुर्बो रखंदड़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरह वेंदासीं, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
3: وعلیکم السلام سائیں، کڑا آنند خوش آیا ہوں
0: دو الحمدللہ، کیسا پہ گلایا دا؟ ہیلو
3: جی جی سائیں، تاں کیر دا گلایو؟
0: تاں لے کے ہن جو نمبر ڈائل کیو، حکم کیو
3: اساں کے ڈاکٹر منظور نا گلایو؟
0: ہاں ڈاکٹر منظور صاحب گلایو، بھی حکم کیو
3: لونے نا
0: प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-21-96-851। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। कॾहिं बि तव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे में पथरी आहे, पिते में पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। केॾो बि तव्हांखे संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु नज़र जी कमज़ोरी कन जो वहण कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु शुगर ब्लड प्रेशर दिलि जा मर्ज़ चेहरे जो रंग सांवरो आहे, फट फुरड़ियूं ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था 0301-2196-8051 ते। डॉक्टर साहब, अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे, जीअं तव्हां खीरे जो ॾस ॾिनो, इन खां अलावा ॿियूं बि जेको आहे सो बीमारियूं, पर पहिरियां काल जो जे तरफ़ हलूं, ॿिए कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। छा पुछणु चाहींदा? अच्छा, घणनि महीननि जो
3: आहे?
0: चारि महीननि जो आहे। डॉक्टर रूबरू खणी अचोसि, ॾेखारे वञोसि, डॉक्टर साहिबु इलाजु ॾींदुसि रूबरू वारो वधीक बहितर, छो जो न लड़ो आहे चइनि महीननि जो, इन जे लाइ ॾस ॾियण बि माना हिकिड़ी ग़लती हूंदी आहे, तंहिंजे करे रूबरू वारो वधीक बहितर थींदो। ठीकु आहे
3: दादा?
0: हा न, इनशाला तव्हां डॉक्टर साहिब खां दवा वठंदो, फ़र्क़ु अची वेंदुसि। ठीकु आहे न? ओके, माशाल्लाह। डॉक्टर साहिबु, नंढो ॿार हो चइनि महीननि जो, इन जे करे अधे खे चयोसीं त बहितर आहे त रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर। प्रोग्राम आहे से अॼु ॻाल्हि जी मेहराब FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिबु सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशन। जेकॾहिं तव्हांखे मसाने जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। तव्हांखे गोॾनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, तव्हांखे नक जी हॾी वधी वई, उन जी तकलीफ़ आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, तिरी तव्हांजी वधियल आहे, या जेको खाओ था उल्टी करे ॿाहिरि कढो था, या वज़न करे थो, या तव्हां चयो था त गर्मी में तव्हांखे का बि शइ वणे ई नथी, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब सां राबितो करियो, उन जे क्लिनिक ते अचो। अल्ला ताला जे हुकुम सां तमामु घणनि बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे ऐं अलहमदिल्ला तमामु घणा मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि डॉक्टर साहिबु वटि। सो डॉक्टर साहिबु, ॻाल्हि करियूं पिया गर्मी खां बचाव जे लाइ, ऐं चवंदुसि तव्हां दोस्तनि खे कुझु मशवरा ॾींदा आहियो, अॻु में बि ॾाढा सुठा मशवरा ॾींदा आहियो, हाणे बि कुझु मशवरा ॾियो त गर्मी खां पंहिंजे पाण कीअं बचाइजे, छो जो हीअ ॿ महीना इंतिहाई ख़राबु हूंदा आहिनि, जून ऐं जुलाई वारा, मई जून जुलाई, इहे गर्मी जे लाइ माना ख़ासि तौर ते कुराड़ो माण्हू आहे या नंढो ॿारु आहे उन जे लाइ ज़्यादातर तकलीफ़ पवंदो आहे।
2: अजी साईं, बिल्कुलु हिन वक़्तु जीअं मां शुरू में ॻाल्हि कई त गर्मी जो जेको दर्जा हरारत आहे 50 अबो वञे थो पियो, त इन में कोशिशि इहा करणी आहे त ॾींहं जो 11 बजे खां बाद में वेंदे 3-4 बजे ताईं ॿाहिरि न निकिरिजे त बहितर आहे, कंहिं थधी छांव में जेको आहे सो माण्हू कमु करे, ज़मानो आहे हलणो बि आहे, लेकिन एहतियात जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरणो ई आहे त महिरबानी करे जेको आहे सो पाण खे मथो ढके जेको आहे सो ज़रूरु निकिरिजे, ऐं चश्मे जो इस्तेमालु, जेके बाइक वग़ैरह दोस्त हलाइनि था त उहो चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि, छो जो जेके सिज जा तेज़ शुआउनि जा जेके किरण आहिनि उहे असांजे अखियुनि ते जॾहिं पवनि था त असांजूं अखियूं मुतासिर थी सघनि थियूं, ख़राबु थी सघनि थियूं, इन जे करे उहो तमामु ज़रूरी आहे। पाणी जो इस्तेमालु तमामु, छो जो हीउ जेको हीट स्ट्रोक लॻंदो आहे पोइ इन में डिहाइड्रेशन थी वेंदी आहे ऐं जिस्म मां पाणी आट मुकमल ई जेको आहे सो अचानक से ख़तमु थींदो आहे, जंहिंजे करे पोइ माण्हू हाइपो में हलियो वेंदो आहे। हाइपो में वञण जो मक़सदु इहो आहे त माण्हू बेहोश थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू बेहोश थी वेंदो आहे त तकड़ि में उहो उतां निकिरणु बेहोशीअ मां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। इन जे करे पाणीअ जो इस्तेमालु जिते बि माण्हू गॾु जेकॾहिं लॉन्ग ड्राइव ते वञे थो, घणे पंध ते वञे थो, त पाणी जी बोतल पाण सां गॾु ज़रूरु हुजे, वक़्ति वक़्ते सां पाणी जेको आहे सो माण्हू ज़रूरु पीए, लीमो पाणी पीए, उहो तमामु मुफ़ीद आहे। अॼुकल्ह जीअं बहिराड़ियुनि में ऐं लस्सी जो इस्तेमालु हिन मौसम में तमामु बहितरु आहे, या मिठाई जो शरबत जेको आहे सो उहो बहितरु हूंदो आहे, या ख़ुश्क आलू बुखारा मिलंदा आहिनि राति जो 4-5 दाणा ख़ुश्क आलू बुखारा, 4-5 दाणा इमली जा यानी गिदामिड़ी जा राति जो पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराने उहो पाणी पियो, अव्हांखे काफ़ी जेको आहे सो अव्हांखे सुधीराई मिलंदी ऐं अव्हांजो जेको गर्मी जो दर्जा हरारत आहे ऑटोमेटिकली घटिजी वेंदो, डिहाइड्रेशन घटिजी वेंदी, उहो बहितर आहे। गुलकंद जेको आहे सो तमामु बहितर आहे, राति जो पाणी में पिसाए रखो, ॿ कारा मिर्च नंढिड़ो टुकड़ो मिसरी जो गुलकंद, सुबुह जो जेको आहे सो हुनखे पूड़ी ऐं इहो अछा इहो शुगर वारे मरीज़नि जे लाइ मनो आहे, बाक़ी ॿियो पेशंट हुओ अछा इहो शुगर वारे